होई बलिहारी कुदरत वसिया तेरा अंत ना जाई लख्या रहाओ जात मह जो जोत मह जाता कलकला भरपूर तू सच्चा सहब